मैले तुम उजल करते हम निर्गुण तू दाता दाता हम निर्गुण तू दाता हम अंधले अंध दिखे बिखराते